मुगच्छा ऐकोप्यालो कुम्नीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कुम्नीनाथ कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिले गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जाऊन असा प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

मुख लगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्दाना, गीत जिनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करूँ इदळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग